मन हरलिव मंडल मंडा हे कर साधु अंजुलि पुन वड्डा हे कर डंडावत पुन वड्डा हे रहाओ साकत हर रस साग न जानिया तिन अंतर हम मैं कंडा हे ज्यो ज्यो चलहे चुभै दुख पाव हे जमकाल सहे सिर डंडा हे हर जन हर हर नाम समाने दुख जन्म